0: ट्राई कजो तव्हांजी कॉल मिली वेंदी सही आहे, असां तव्हां सां ॻाल्हाइणु चाहींदासीं। ओके, हुन खां अलावा हीउ सॉन्ग जंहिंजी फरमाइश असांखे असांजी कशफड़ीअ कई, कशफ चए पई गानो न लाईंदे त नाराज़ थी वेंदी, महसूस नाराज़ तव्हांखे न आहे कंदासीं, छोकिरियुनि साल आहे शुद्ध न बाबा सभु हिकु जहिड़ा आहियो, पर हीउ जेको माण्हू क्रिसमस सां गाने जी फरमाइश कंदो आहे न दिलि चवंदी आहे हुनजो हलाए छॾियां। ओके, सो कॉलिंग नंबर 0332123222888 तव्हां लॻायो था कोन, मूंखे ॿुधाइजो ज़रूरु, ठीकु आहे, ऐं हीअ वरी कॉल पे कयूं था, ॾिसूं केरु मौजूदु आहे। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, केरु सां गॾु मौजूदु आहे? अला लॻी त वई अथव न, मुबारक अथव जी, सफ़ा खेर, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? माशाल्लाह, प्रोग्राम ॿुधो पिया? खैर मुबारक, खैर मुबारक। अच्छा, मूंखे तव्हां इहो ॿुधायो, कॉल ई ड्रॉप थी वई। ओके, सो कॉलिंग नंबर 0332123222888 ही वारी नेक्स्ट कॉल वठूं था, ॾिसूं केर कॉलर असां सां गॾु मौजूदु आहे। हलो, अस्सलाम वालेकुम।
1: وعلیکم السلام,
0: کیڑے سے سگڑ موجود ہے؟
1: راشد لاکھو,
0: راشد لاکھو تما کال کیا بھا کتا کال کیا
1: پیر گوٹ کا,
0: پیر گوٹ کھا پروگرام بدو پیا اج ہی سٹارٹ کیو تھا پروگرام جو نالو وغیرہ تا خبر ہے کیڑو پروگرام کیا پئی
1: نن ہن پروگرام اگے میں جو کنا ان دی خبر ہوئی نمبر 1
0: اچھا اچھا اچھا مکھے یہ بدھایو تے تمہاں جی کو ات اچھا ڈیلی ہن مجو پروگرام جو تے تاں کی خبر پئی تے باجی کیڑن پروڈکٹ جی بارے میں بدھائی تھی ہاں
1: انشاءاللہ
0: اچھا تماں کا ایکڑو سوال پچھا تماں کنے پانی زندگی میں کریم استعمال کیا ہاں
1: کریم کی کی
0: الائی کیو تے یا تھوڑی کیو تے
1: بٹری کیو
0: بٹری کیو تے पोइ ईअं आहे तव्हां सां कॾहिं त तव्हां सोचो त जेका हीअ क्रीम मूंखे असर ॾिनो आहे त बसि इहा हमेशह लॻंदा, वरी तव्हांखे को ॿियो ॿुधायो त हीअ क्रीम ॾाढी भली त पोइ तव्हां हुन क्रीम जे तरफ़ मूव कयो आहे त न हाणे हिनखे छॾे असां हीअ लॻाईंदासीं। पोइ ॾिसो ईअं ज़िंदगी में चेंज बि ॾाढो ज़रूरी हूंदो अथव, तव्हां चेंज करे ॾिसजो हुन क्रीम खे।
1: ज़रूरु
0: ज़रूरु ज़रूरु, इनशाला इनशाला, कहिड़नि दोस्तनि खे यादि कंदो? जी जी, ओके, थैंक यू सो मच प्रोग्राम में कॉल करी। ओके जी, राशिद भाई हमारे साथ मौजूद हैं, और वाकई जिंदगी में चेंज होता है ना वो बहुत ज्यादा जरूरी होता है, और अगर तुम भी हिकड़ी क्रीम ते टिकी वेठा हो तो ये नक्यो बाबा मां ताक बुधाया दी जे क्रीम जी बारे में ना जरूर ट्राई करे जो, और अगर तुम जेको ना चाहो था तो बाबा असा ब्यूटी क्रीम हाने गर्मी में नथा हानी सकू, तुम्हारी स्किन थोड़ी सेंसिटिव है त तव्हांजे लाइ वाइट एस जी जेका लवली क्रीम अथव न उहा सफ़ा परफेक्ट अथव, तव्हां ज़रूरु ट्राई करे ॾिसो, ऐं हीअ वारी हिकिड़ी बसि लास्ट कॉल वठंदासीं, ॾिसूं त लास्ट कॉलर कहिड़े सां गॾु मौजूदु आहे। हलो, अस्सलाम वालेकुम। हलो हलो, ओके जी, ये लास्ट कॉलर थे लेकिन हम ये वाली कॉल पिक करेंगे। हलो, अस्सलाम वालेकुम। हलो,
2: अस्सलाम वालेकुम।
0: वालेकुम अस्सलाम, कहिड़े सां गॾु मौजूदु आहे? मूंखे लॻे थो का ट्रिक आहे? चलो मूंखे ॿुधायो त तव्हां प्रोडक्ट वरिता कोई बि जेके ॿुधायां थी, अञा सोचो पिया छा वरितो अथव? मूंखे इहो ॿुधायो त ॿियो छा चवंदा अलीज़ा? सवाल पुछां त मूंखे इहो ॿुधायो त तव्हां कॾहिं का क्रीम लॻाई हुजे?
2: वरी
0: कॾहिं बि का क्रीम कोन लॻाई अथव? कॾहिं बि न लॻाई अथई? या का क्रीम ॾिसी करे तव्हांजी दिलि चयो हुजे त ई जे करे इहा क्रीम आहे हणा? दिलि चवे पई हणा, डी स्किन खे ॾिसी करे नथो दिलि चवे ईअं छो? डी स्किन वीचारी रोईंदी त मूंखे अलीज़ा इग्नोर कयो, डी स्किन खे इग्नोर न कयो बाबा, इहा ॾाढी भली अथव क्रीम।

0: सो दोस्तों बिल्कुल हैमे नेचुरल्स डायमंड ग्लो ब्यूटी क्रीम जो तमाम गानो बुधियो तमाम प्यारो प्यारो अच्छो तो कुछ वॉइस नोट्स हाँ प्रोग्राम में शामिल क्यों प्या जिका है प्रोग्राम रौनक महफिल जी हकीकी रौनक आइन अच्छो तो बुधो
1: अज अवां दे तस्वीर मोकिलियोसीं मूंखे टुवाल सां आहे यानी कारे रंग ते कपिड़ा पातल आहिनि ऐं मूंखे उमेद आहे त तस्वीर अवां ताईं पुॻो हूंदो ऐं हेमी बीटी क्रीम ज़बरदस्त क्रीम अचे सुठो प्यारो ख़ूबसूरत बनाए थो दोस्त आहिनि इम्तियाज़ अली बंगलाणी राणो बरोई निंडड़ो आसिफ़ अली तव्हांजो प्रोग्राम ॿुधे पियो चाचड़ उनखां पोइ बिलावल निंडड़ो प्रोग्राम ॿुधे पियो ऐं सुभान अला सुभान जेको आहे सो तव्हांजो प्रोग्राम ॿुधे पियो के अला फीस
0: अला हाफिज़ अदा तव्हांजी महिरबानी भाउ तव्हांजी सेल्फी बिल्कुलु मूं ताईं पहुती इमाम निनो भमरो साहब जे बि सवाल जो जवाबु आहे ओके भाउ तव्हांजो जवाबु नोट कयो आहे हिकिड़ो ही वॉइस नोट
2: وعلیکم بابر بادشاہ اللہ خوش ہے خیرات میں سے سیہ تاں جو پرام رضا کے سال ڈیلی تے گلایا بار بار میں بیٹی کریم تے کلام ٹھایا

सो एडिशनल इंफॉर्मेशन या 100 पेज जो नोट आयो त 100 पेज जे पुठियां कायदे आज़म रेजिडेंसी छपियल आहे ऐं जेको 10 रुपया जो नोट आहे हुन जे पुठियां खैबर पास ऐं जेको 1000 रुपया जो नोट आहे हुन जे पुठियां इस्लामिया कॉलेज पिशावर छपियल आहे ठीकु आहे सो इहा हुई एडिशनल इंफॉर्मेशन जेका मूं तव्हां सां शेयर कई व्हाट्सएप खां अलावा जेके 888 ते मूंखे सही जवाब ॾिना आहिनि उन्हनि में शामिल आहिनि चनेसर सोलंगी साहब ऐं हीउ कहिड़ा आहे गुलाब लाशारी गोच बिशाम खान रिंद खां गाज़ी खान रिंद साहब ऐं हीउ कहिड़ा आहे जुलरी खां ख़ालिक लाशारी साहब सही जवाब ॾिनो आहे ऐं ॿियो केरु असांखे सही जवाब ॾिनो आज़ादा रहमत साहब सही जवाब ॾिनो इमाम ॾिनो भंबरो साहब सभ खां पहिरियां सही जवाब ॾिनो सो व्हाट्सएप ते जेको आहे सदा न नज़ीर खोसो साहब सही जवाब ॾिनो ज़वार मोहम्मद बचल शंबाणी साहब सही जवाब ॾिनो नज़ीर मंगरियो साहब सही जवाब ॾिनो ऐं असांजा तमामु घणा प्यारा लिसनर्स जिन असांखे सही जवाब ॾिनो वेंदे वेंदे हिकिड़ो ही शॉर्ट वॉइस नोट आहे इहो अव्हां जे लाइ प्ले कयूं थो अञा चलो अदा तव्हांजी महिरबानी शर्त साहब प्रोग्राम में शामिल आहे त दोस्तो वेंदे वेंदे प्यारो कलाम आहे जेको मुंहिंजो फेवरेट आहे छाकाणि त मूंखे फरमाइश वधीक आई कोन त हीउ वेंदे वेंदे प्यारो कलाम अव्हां जे लाइ प्ले कयो आहे तव्हांखे बि इनशाला ॾाढो वणंदो ऐं प्रोग्राम जे हवाले सां तव्हांजो जेको बि फीडबैक हुजे असांजो व्हाट्सएप नंबर आहे ऐं हैम एंड नेचुरल्स डायमंड ग्लो ब्यूटी क्रीम जी सेल्फी तव्हांखे असांजे व्हाट्सएप नंबर ते ई सेंड करणी आहे 03000113488 ऐं इन्हनि जो नंबर आहे हेल्पलाइन 03677135407 ठीकु आहे इहो तव्हां नंबर नोट करे हिननि ॾे कॉल करे सघो था त हीउ कलाम अव्हां सभिनी जे लाइ अॻिले प्रोग्राम ताईं मूंखे ॾियो इजाज़त सदाई गॾु अलाह हाफ़िज़ ऐं ज़िंदगी बख़